विस्मात पौन विस्मात पाणी विस्मात अग्नि खिडे विडाणी विस्मात धरती विस्मात खाणी विस्मात साध लगे प्राणी विस्मात संजोग विस्मात विजोग विस्मात भूख स्मात भोग विस्मात स्मात

विचारे सोई सोई सदा सत साहिब साचा साची नाई है पी होसी जाय न जासी रचना जिन रचाई रंगी रंगी पाती।